0: President Draupadi Murmu Independence Day Eve Juki Defense Forces Alia Central Armed Police Forces Personnel Matahi Gallantry Awards Ranecha Approved Supuwe Awards Kisali Hai Tela Taju Matahi Pue Hai Tahi Hai Kirti Chakras New Akku Bar Surya Chakranya Ali Surya Chakras New Kiku Bar Sena Medal Angu Sena Medals Shiru Churu Now Sena Medal Asu Ala Vayu Sena Medal Ni Angu Loe You require Haina Akaju Sula Mashuhi President Vi Chipo Hai Puma Villa Hinu RH Asana Hinu Kaluju Sulake
1: This is Shuju of a new remedo. Namaskar. India my new Raja Baju Lado Suluju August Kyango with the Riju Tethra Nito his away as Sajutito Serbiway. India he Biju my day day. Alia the day Aku Hinu Shra Biju India my Shur Lenu Dete Hanas Asa Sa no way. Ito we die as Suju Sasha Hanas Lado Suluju we she suwe. E Hanas ito new Kosu Shoa Jawe. For Tilly Kaiku Rida Nevi August the जो क्या नोजु भारत माता है मैं की ही बुझे ही न्यू विपलोए इंडिया न्यू लादो सुलुजु तेरे अली सुरे ही मैं तेरे ते न्यू बाबू खापे लादो सुलुजु तुझे वे जे जेजो आठा है दाए तुलुजे तेरे पाव ही न्यू इंडिया है मैं जन्यू राजू तेरे अली सुरे ही मैं तेरे ते न्यू लान्यू सुलना सलोना जु ही जांगो चिया ते न्यू आफा सुजु हनाये इतो तेरे सुद्यू सुरे ही तालो बाबू खापे जु वान्यू ने तो ये बहुत शुभे सर्वलोज़ जो दुजु माए दो आपूय ओमे तो साइंटिस्ट इंजीनियर्स बो आपूय ओमे तो सबो फ्लोर दुनियो वासो जु माए तो ताता जु माए वर्कर्स माए कोजु माए माइसो वासो जु माए सफाई मित्रा अल्लास ब्ला इंडिया वे कॉन्स्टिट्यूशन ही न्यू फंडामेंटल ड्यूटीज तो है लिया सोफ्ल बिजु इंडिया न्यू रिमेटो Matsasua, Suri Suju Meto, Be Basi Puju Meto, Police Mai, Indian Diaspora, Alia Tedi Aku Hinu, India Maitosua, Vasuju, Embassy Officials Metoye, India Way, Kekai High View Pujuvanu, Nitoye Poshuwe.
2: This is Shuju of a new remedo. Po tihai, rida nehi, India new la do suju po kaili baju de tihio. India my new vixit bharat hai, sulu suju arinambue. Antiodaya we rakko new sate saa du shuluju with she too hai. My day the new motulu revi lu chiju kaipinawe. Vayam rashtre jagriam hinu tzu pulua. Ito te dihai go nua. Shibasuwe. La dosulure Ali Liye Babu Kaju Vande Matramwe Kujuto Alia Mahatma Gandhi E Baba Saheb Ambedkar we Tsavinu Ito Yesutebuju Hatosutzavewe. Jo Vibhajan Vibhishika Smriti Divas Tithihanahi India Hinu Ratajuwe Tithihi Dofuju Ana Ito Jehe Flabuju Metohi Tsu Kuju Sungawe. Alia Ito New Jo Princely States Kainu Rangu Putzalo. India ye jo democracy puve buju lao purush sardar valabhai patel ye tsavewe.
1: This is shuju of a new remedo. Ito vi constitution hai mai so new lo babo ka ju new vi kaisu we. Mai so new lo gua babo ka a vasu ju hanasa. Ito hi new buju je aliye. Jo hai buju democracy vi je hanasa. Shittu dia. India mai to new mai hi popa ngopo ya bue. Mai tei te hi jotto ju status. Je vi buju alia mai tei te hi tsaku to buju hanasa. Ito vi constitution hi new bue. Jo new wa buju bu hi new. Mai new su lu hon ju palo. Honju Vatao, Lisu Puju Bure, Hanava New, Joey Bharat Hinoza, My Day, the new Lanu Suluna, Sulnaju, Vatos, Sulusse, Juju, Avilu Chijunasa, Suko Bibuwe. Ito we constitution new executive legislature, Alia judiciary new, Suzadu, Fuzadu, Vatao Libuwe, Do Paluju, my Tonu, my Suwits, Paju, the way Pai Rao Supilu Molashe, Executive, my Tonu, the Divits, Paju, Jehinu. Policies to hai implement sulumoshe. Ma za juju mai suwi ru ka supe ju hai judicial system vi vaye. Su ka le ju vi nya za ju vanyu viti mo ju hai sulushe. Nyu ri mai matsa suwa nyu a biju tede hi nyu biju mai to hisa. Tele macha hi nyu ke kai lo kai hai rito dia. Pa ma za hai.